आय निर्भव जपै सगल भव मिटै प्रभु कृपा ते प्राणी छुटै जिस प्रभु राखे तिस नाहीं दुख नाम जपत मन हो।

लाई पुन आयो हंडोला पंचनार संग अट सोता उठे तान कलोला गायन तार मलावई ते लंगी देव करी आई बसंती संदूर सहाय सरस अहिरी ल पार जाय संग लाई पांचों वार जाय शर्मानंद पास कर आए चंद्र बिंब मंगलन सुहाए सरस बान्यो आहे बनोदा गावे सरस बसंत कमोदा अष्ट पुत्र मैं